आदौ मुख्य वार्ताः। सीमारोध समाधानेन भारत चीन सम्बन्धाः सुदृढाः सञ्जाताः इति विदेशमन्त्री डॉक्टर एस जयशंकरः। रक्षामन्त्रिणा राजनाथ सिंहेन न्यरूपि यत् हिंद महासागर क्षेत्रे भारतं प्राथमिक सुरक्षा सहभागी अथ च विश्वसनीयतायाः प्रतीकत्वेन दृढतया प्रतिष्ठितं वर्तते। दोहा नगरे AIIB वार्षिक सम्मेलनावधौ भारत सऊदी अरब देशाभ्यां रक्षा सुरक्षा व्यापार निवेश ऊर्जा प्रौद्योगिकी क्षेत्रेषु सहयोगस्य समीक्षा विहिता। निर्वाचनायोगेन उत्तर प्रदेश उत्तराखण्डयोः 11 राज्यसभासनानां द्विवार्षिक निर्वाचनाय प्रकाशिता अधिसूचना। अपि च एशियन क्रीडा प्रतिस्पर्धासु नीरू ढांडा इत्यनया महिलानां व्यक्तिगत ट्रैप स्पर्धायां भारताय स्वायत्तीकृतं प्रथमं सुवर्ण पदकम्। अथ वार्ताः विस्तरेण। विदेशमन्त्रिणा डॉक्टर एस जयशंकरेण न्यरूपि यत् चीनदेशेन सह भारतस्य सम्बन्धाः गतवर्षापेक्षया अद्यत्वे उत्तमाः वर्तन्ते। न्यूयॉर्क नगरे एशिया सोसाइटी इति संस्थया आयोजिते सम्मेलने भाषमाणः डॉक्टर जयशंकरः अवोचत् यत् सीमारोधस्य समाधानानन्तरम् एव सम्बन्धानां पुनः परिष्कारः प्रारब्धः। सः स्पष्टीकृतवान् यत् भारतेन दीर्घकालादेव चीनपक्षाय प्रतिपाद्यते यत् द्विपक्षीय सम्बन्धेषु शैथिल्यं कस्यापि देशस्य हिताय न भवति। सहैव दीर्घकालीनः सीमारोधः अपि कस्यापि राष्ट्रस्य हितं न साधयति। भारत अमेरिका सम्बन्धानाम् अथ च व्यापार सन्धिवार्तानां प्रसंगे विदेशमन्त्री न्यरूपयत् यत् उभौ देशौ इदानीम् एवं भूतां स्थितिं प्राप्तवन्तौ यत् व्यापार सन्धौ परस्परं सहमतिः जाता। अनेनैव सः विदेशमन्त्रिणा प्रतिपादितं यत् रूस यूक्रेन संघर्षस्य अथ च ईरान उपसागर संघर्षस्य वैश्विक दक्षिणस्य अर्थव्यवस्थासु विनाशकारी प्रभावः जातः। सः ऊर्जा सुरक्षा स्थितौ चिन्तां प्राकटयत्। डॉक्टर जयशंकरः सचेतितवान् यत् आगामिषु मासेषु महतः खाद्य संकटस्य अथ उर्वरकाणां तीव्र न्यूनतायाः गभीरा संभावना विद्यते। रक्षामन्त्रिणा राजनाथ सिंहेन सबलं प्रतिपादितं यत् परिवर्तमान प्रौद्योगिक्याः अनिश्चिततायाः अथ भौगोलिक निकटतायाः उत्पन्नानां नूतनाह्वानानां मध्ये भारतेन स्वसज्जतायां भूसामरिक चिन्तनम् आपत्कालीन योजना च अभिन्नभागत्वेन अंगीकरणीये। अद्य नवदिल्ल्यां भारतीय नौसेना कमाण्डर सम्मेलनं सम्बोधयन् श्रीसिंहः अवोचत् यत् देशस्य लक्ष्यं सुस्पष्टम् अस्ति यत् संकटस्य आगमनात् पूर्वमेव अस्माकं सज्जता भवेत्। रक्षामन्त्रिणा कथितं यत् प्रचलत् ऊर्जा सुरक्षा अभियानं देशस्य ऊर्जा आपूर्ति मार्गाणां राष्ट्रहितानां च संरक्षणं भारतीय नौसेनायाः व्यावसायिकतां सहैव संचालन सज्जतां पुनः एकवारं प्रामाणयत्। सः न्यरूपयत् यत् हिंद महासागर क्षेत्रे भारतं प्रथम सहायकः प्राथमिक सुरक्षा सहभागी सहैव विश्वास विश्वसनीयतयोः प्रतीक रूपेण दृढतया तिष्ठति, येन राष्ट्रस्य महासागर इति परिकल्पना सुदृढा जायते। श्रीसिंहेन प्रोक्तं यत् दक्षिण चीन सागरे भूमध्य सागरे तथा अटलांटिक महासागरे भारतीय युद्धपोतानां सशक्त उपस्थितिः राष्ट्रस्य नील जल सैन्य सामर्थ्यं प्रदर्शयति। 47-2000 पर्यन्तं विकसित भारत संकल्पस्य सिद्धौ भारतीय नौसेना एका सामरिक आलम्बशिला रूपेण कार्यं करोति इति प्रतिपाद्य सः नौसेनायाः उच्चस्तरीय युद्ध सज्जतां प्राशंसयत्। सः प्रोक्तवान् यत् भारतस्य सामुद्रिक शक्तेः उद्देश्यं केवलं समुद्रे राष्ट्रध्वज प्रदर्शनं नास्ति, अपितु यत्र कुत्रापि त्रिवर्णध्वजः दृश्यते तत्र सुरक्षायाः विश्वासस्य अथ च दृढ आश्वासस्य सञ्चारः भवेदित्यस्ति।
ಭಾರತ ಸೌದಿ ಅರೇಬಿಯಾ ದೇಶಯೋ ರಕ್ಷಾ ಸುರಕ್ಷಾ ವ್ಯಾಪಾರ ನಿವೇಶ ಊರ್ಜಾ ಪ್ರೌದ್ಯೋಗಿಕಿ ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ ಸೇವಾ ಶಿಕ್ಷಾ ಇತ್ಯಾದಿಷು ಕ್ಷೇತ್ರೇಷು ಸಹಕಾರ ಸಮೀಕ್ಷಿತ. ದೋಹಾ ನಗರೆ ಎಐಐಬಿ ವಾರ್ಷಿಕ ಸಭಾಯಾ ಅನಂತರಂ ಸೌದಿ ವಿದೇಶ ಮಂತ್ರಿಣ ಮೊಹಮ್ಮದ್ ಅಲ್ ಜದಾನ್ ಇತ್ಯನೇನ ಸಹ ಉಪವೇಶನಾನಂತರಂ ವಿತ್ತ ಮಂತ್ರಿಣ ನಿರ್ಮಲಾ ಸೀತಾರಾಮನ್ ಇತ್ಯನಯಾ ಸೌದಿ ಅರೇಬಿಯಾ ದೇಶಸ್ಯ ಭಾರತಸ್ಯ ಚ ವಿಶ್ವಸನೀಯ ಮೌಲ್ಯವಾನ್ ಚ ಸಾಮರಿಕ ಸಹಭಾಗೀತಿ ಅವೋಚತ್. ಭಾರತ ಸೌದಿ ಅರೇಬಿಯಾ ದ್ವೈಪಾಕ್ಷಿಕ ನಿವೇಶ ಸಂಧಿ ವಿಷಯೆ ವಾರ್ತಾಲಾಪಸ್ಯ ಸಫಲ ಸಮಾಪ್ತಿಂ ತೌ ಅಂಗೀಕೃತವಂತೌ. ಯಸ್ಯೋದ್ದೇಶ್ಯಂ ನಿವೇಶಾರ್ಥಂ ಸುದೃಢಂ ಅಧಿಕಂ ಪೂರ್ವಾನುಮೇಯಂ ಚ ಸಂರಚನಾ ಪ್ರದಾನಮಸ್ತಿ. ಪ್ರಿಯಾಃ ಶ್ರೋತಾರಃ, ಸಂಸ್ಕೃತ ವಾರ್ತಾಯಾಃ ಸಂಸ್ಕರಣಮಿದಂ ಇದಾನೀಂ ಆಕಾಶವಾಣಿತಃ ಪ್ರಸಾರ್ಯತೆ. ಸಮಮೇವ ಅಯಂ ಕಾರ್ಯಕ್ರಮಃ ಆಕಾಶವಾಣ್ಯಾಃ ಅಂತರ್ಜಾಲಪಟಲೆ www.newsonair.gov.in ಇತ್ಯತ್ರ ಅಥ ನ್ಯೂಸ್ ಆನ್ ಎಐಆರ್ ಚಲದೂರಭಾಷೀಯ ತಂತ್ರಾಂಶೆ ಅಪಿ ಉಪಲಬ್ಧೋ ಭವಿಷ್ಯತಿ. ನಿರ್ವಾಚನಾಯೋಗೇನ ಅದ್ಯ ಏಕಾದಶ ರಾಜ್ಯಸಭಾಸನಾನಾಂ ದ್ವಿವಾರ್ಷಿಕ ನಿರ್ವಾಚನಾಯ ಅಧಿಸೂಚನಾ ನಿಸ್ಸಾರಿತಾ. ಏತೇಷು ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶಸ್ಯ ದಶಾಸನಾನಿ, ಉತ್ತರಾಖಂಡಸ್ಯ ಚ ಏಕಮಾಸನಂ ಅಂತರ್ಭವತಿ. ಭಾಜಪಾದಲಸ್ಯ ನೇತಾರೌ ಕೇಂದ್ರೀಯ ಮಂತ್ರಿಣೌ ಹರಿದೀಪ್ ಸಿಂಹ ಪುರಿ, ಬಿಎಲ್ ವರ್ಮಾ, ಸಮಾಜವಾದಿ ದಲಸ್ಯ ನೇತಾ ರಾಮಗೋಪಾಲ ಯಾದವ, ವಸಪಾ ದಲಸ್ಯ ರಾಮಜ್ಜೀ, ಅನ್ಯ ಚ ಷಟ್ ಸದಸ್ಯಾಃ ಆಗಾಮಿ ನವೆಂಬರ್ ಮಾಸಸ್ಯ ಪಂಚವಿಂಶತಿ ದಿನಾಂಕೇ ಸ್ವಕಾರ್ಯಕಾಲಂ ಪೂರಯಿಷ್ಯಂತಿ. ಉತ್ತರಾಖಂಡತಃ ನರೇಶ ಬನ್ಸಲಸ್ಯಾಪಿ ಕಾರ್ಯಕಾಲಃ ಅಸ್ಮಿನ್ನೇವ ದಿನೆ ಸಮಾಪ್ತಿಮೇಷ್ಯತಿ. ಆಯೋಗೇನ ಪಶ್ಚಿಮ ಬಂಗಾಲಸ್ಯ ಏಕಸ್ಮೈ ರಿಕ್ತ ರಾಜ್ಯಸಭಾಸನಾಯ ಅಪಿ ಉಪನಿರ್ವಾಚನಸ್ಯ ಅಧಿಸೂಚನಾ ಪ್ರಸಾರಿತಾ. ಇದಂ ಸ್ಥಾನಂ ತೃಣಮೂಲ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ದಲಸ್ಯ ಸಂಸದ ಸದಸ್ಯಾಯಾಃ ರುಕ್ಮಿಣಿ ಮಲ್ಲಿಕಾಯಾಃ ತ್ಯಾಗಪತ್ರೇಣ ರಿಕ್ತಮಾಸೀತ್. ಏತೇಷಾಂ ನಿರ್ವಾಚನಾನಾಂ ಕೃತೆ ನಾಮಾಂಕನ ಪ್ರಕ್ರಿಯಾ ಅದ್ಯತನ ಪ್ರಾರಬ್ಧಾ ವರ್ತತೆ. ಮತದಾನಂ ಚ ಆಗಾಮಿ ಅಕ್ಟೋಬರ್ ಮಾಸಸ್ಯ ಷೋಡಶ ದಿನಾಂಕೇ ಸಂಪತ್ಸ್ಯತೆ. ನಾಗರಿಕ ವಿಮಾನನ ಮಂತ್ರಿ ಕೆ ರಾಮಮೋಹನ ನಾಯ್ಡು ಅವದತ್ ಯತ್ ಭಾರತಂ ಪ್ರಮುಖಂ ವೈಶ್ವಿಕ ವಿಮಾನಯಾನ ಕೇಂದ್ರ ರೂಪೇಣ ಉದ್ಭೂತಮಸ್ತಿ, ಅಥ ಚ ವಿಶ್ವಸ್ಯ ತೃತೀಯಂ ಬೃಹತ್ತಮಂ ವಿಮಾನಯಾನ ವಿಪಣಿ ಭವಿತುಂ ಕಾರ್ಯಂ ಕುರ್ವನಸ್ತಿ. ಅದ್ಯ ನವದಿಲ್ಯಾಂ ಸಪ್ತವಿಂಶತ್ಯಧಿಕ ದ್ವಿಸಹಸ್ರತಮ ವರ್ಷಸ್ಯ ರೂಟ್ಸ್ ಏಷಿಯಾ ಇತ್ಯಸ್ಮಿನ್ ವಿಷಯೆ ಪೂರ್ವಾವಲೋಕನ ವಾರ್ತಾಹರ ಸಮ್ಮೇಳನಂ ಸಂಬೋಧಯನ್ ಶ್ರೀನಾಯ್ಡು ಅವದತ್ ಯತ್ ಭಾರತಸ್ಯ ಲಕ್ಷ್ಯಮಸ್ತಿ ಯತ್ ಸಪ್ತಚತ್ವಾರಿಂಶದಧಿಕ ದ್ವಿಸಹಸ್ರತಮ ವರ್ಷ ಪರ್ಯಂತಂ ವರ್ತಮಾನಸ್ಯ ಚತುರ್ವಿಂಶತಿ ಕೋಟಿತಃ ತ್ರಿಂಶೋತ್ತರೈಕ ಶತ ಕೋಟಿ ಯಾವತ್ ಯಾತ್ರಿಣಾಂ ಸಂಖ್ಯಾ ಷಡ್ಗುಣಿತಂ ವರ್ಧಯೇದಿತಿ. ದೇಶೆ ಪ್ರಚಾಲ್ಯಮಾನ ವಿಮಾನ ಸ್ಥಾನಕಾನಾಂ ಸಂಖ್ಯಾ ಚತುರ್ದಶಾಧಿಕ ದ್ವಿಸಹಸ್ರ ತಮೇ ವರ್ಷೆ ಚತುಃಸಪ್ತತಿತಃ ವರ್ತಮಾನ ಕಾಲೇ ಷಟ್ಷಷ್ಟ್ಯಧಿಕೈಕ ಶತತಃ ಅಧಿಕಾ ಜಾತಾ ಇತಿ ಮಂತ್ರಿ ಅವಧಾನಂ ದತ್ತವಾನ್. ಕ್ಷೇತ್ರೀಯ ಸಂಪರ್ಕ ಯೋಜನಾ ಉಡಾನ್ ಇತ್ಯಸ್ಯ ವಿಷಯೆ ಪ್ರವದನ್ ಶ್ರೀನಾಯ್ಡು ಅವದತ್ ಯತ್ ಅನಯಾ ಯೋಜನೆಯಾ ಸಂಪೂರ್ಣೆ ದೇಶೆ ವಿಮಾನಯಾತ್ರಾ ಸುಲಭತರಾ ಜಾತಾ. ಮಂತ್ರಿ ಅವದತ್ ಯತ್ ಆಗಾಮಿ ವರ್ಷಸ್ಯ ಮಾರ್ಚ್ ಮಾಸಸ್ಯ ಷೋಡಶ ದಿನಾಂಕಾತ್ ನವದಿಲ್ಯಾಂ ಸಪ್ತವಿಂಶತ್ಯಧಿಕ ದ್ವಿಸಹಸ್ರತಮ ವರ್ಷೆ ರೂಟ್ಸ್ ಏಷಿಯಾ ಇತ್ಯಸ್ಯ ತ್ರಯೋವಿಂಶತಿತಮಸ್ಯ ಸಂಸ್ಕರಣಸ್ಯ ಆತಿಥ್ಯಂ ಭಾರತಂ ಕರಿಷ್ಯತಿ. ಐಷಮಃ ಏಷಿಯನ್ ಕ್ರೀಡಾಸು ನೀರುಡಾಂಡಾ ಇತ್ಯೇಷ ಮಹಿಳಾನಾಂ ಟ್ರ್ಯಾಪ್ ವ್ಯಕ್ತಿಗತ